मुझको नजर कर दो, तू ही मेरा जीवन, तू ही मेरा सहारा, छू कर मेरे मन को जिया तूने।